सुप्रभात, नमस्कार. FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, आज गुरुवार भारतीय सौर 28 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 18 जून 2026. सकाळची 5 वाजून

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. सूर्यघर. तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है. दिल्ली के भी पास है.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60

0: कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
1: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची. तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची. तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: एक जाने माने पेंटर जो अपने कैनवस और ब्रश से रचते हैं एक जादुई दुनिया, एक सम्मोहक यात्रा।
1: हमारे देश के प्रमुख चित्रकार जगदीश स्वामीनाथन, उन्होंने आदिवासी कला को भी समकालीन कला की तरह रखा था और सारे आदिवासी कला।
2: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम। श्रोत्यांनो नमस्कार। गणेशा हार्ट केअर सेंटर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत हार्ट अटॅक आणि प्रथमोपचार याविषयी। आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। आपले प्रश्न, आपल्या शंका आपण डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010101 आणि 2529266 6940067256010101 आणि 2529266। आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712071212 हा नागपूरचा

0: STD कोड नक्की डायल करा. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर नमस्कार.
1: नमस्कार,
0: आपलं स्वागत आहे आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये. हार्ट किंवा हृदयाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा हार्ट अटॅक हे सगळ्यात कॉमन म्हणता येईल जे सर्वदूर आपल्याला ऐकायला मिळतं असं एक लक्षण आहे. आणि हार्ट अटॅकमुळे अनेकदा जीवसुद्धा गमवावा लागतो. त्यामुळे हार्ट अटॅक आल्यानंतर दवाखान्यात जाण्यापूर्वी काय काय प्रथमोपचार आपल्याला करता येतील याबद्दल आज आपण बोलूयात. पण त्यापूर्वी हार्ट अटॅकची लक्षणं कुठली आहेत हे समजून घेतलं तर आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे प्रथमोपचार करता येतील.
1: बघा, नमस्कार. कसं आहे ना की हार्ट अटॅक हा वर्ल्डमध्ये लीडिंग कॉज ऑफ डेथ आहे, म्हणजे सगळ्यात जास्त डेथ्स या हार्ट अटॅकमुळे होतात. आणि हार्ट अटॅक मधून जरी रुग्ण वाचला तरी त्याचं हृदय जेव्हा कमजोर होतं त्याच्यामुळे त्याला कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर डेव्हलप होतं, त्याला CCF म्हणतात. हे दुसऱ्या नंबरचं कॉज आहे डेथ होण्याचं. त्याच्यामुळे हार्ट अटॅक आणि कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर हे खूपच महत्वाचे आजार आहे की याच्याविषयी आपल्याला सर्व गोष्टी माहीत असायला हव्या आणि हे कसे प्रिव्हेंट करता येतील आणि जर हे झालेच तर लवकरात लवकर उपचार कसा घेता येईल हे बघणं फार गरजेचं आहे. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हार्ट अटॅक हा अदर कंट्रीज किंवा वेस्टर्न कंट्रीजच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या इंडियामध्ये यंग लोकांमध्ये येतो.
0: अच्छा,
1: म्हणजे तिकडे जर तो 50 किंवा 60 येतो तर आपल्या इकडे बिकॉज ऑफ आपलं जेनेटिक बॅकग्राऊंड आपल्या इंडियन लोकांमध्ये TC 40 मध्ये हार्ट अटॅक येतात. असं जे एक कोरिलेशन विथ पॉप्युलेशन आहे ते थोडंसं रिव्हर्स आहे आपल्या इकडे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या इथे हार्ट अटॅक फार महत्वाचा आहे. आता सगळ्यात पहिले मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की तुमचं वय 20 असो का 25 असो का 30 असो का 35 असो का 40 असो, मी त्यातला नाही किंवा मला हार्ट अटॅक येऊ शकत नाही किंवा हे काही दुखणं तर फक्त ऍसिडिटीच आहे असं राहिलेलं नाही. आम्ही रुटीनली इतके पेशंट्स बघतो की कोणत्याही वयात जर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल, चेस्ट पेन होत असेल तर तुम्ही इमिडिएटली ECG करायला पाहिजे. तो हार्ट अटॅक असू शकतो किंवा तो रूल आउट करायला पाहिजे हे आपल्या मनात आलंच पाहिजे. प्रॉब्लेम सगळा इथे होतो. आपल्याला असं वाटतं की मला तर होणारच नाही, मी तर त्यातला नाहीच आहे, त्याच्यामुळे आपण घरीच काहीतरी ऍसिडिटीची गोळीच घेऊन घे, कुठे काहीतरी पेन किलरच घेऊन घे, नाही तर झोपूनच राहा किंवा घरच्यांना सांगूच नको, डॉक्टरकडे जाऊच नको असं करतो. आणि मग जो वेळ जातो त्याच्यामुळे ते कॉम्प्लिकेशन वाढत चालले जातात.
0: बिलकुल.
1: आता हार्ट अटॅकचे काय लक्षणं असतात? तर हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये सामान्यतः छातीत दुखणं सगळ्यात पहिलं लक्षण, त्याच्यानंतर छातीमध्ये भारीपणा वाटणं, जडपणा वाटणं, छातीवर कोणी बसलंय असं वाटणं, गुदमरल्यासारखं वाटणं, श्वास घ्यायला त्रास होणं हे लक्षणं असू शकतात. कधी कधी फक्त घाम येणं हे सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण राहू शकते. किंवा घाम येणं आणि सडनली जबड्यामध्ये दातांमध्ये दुखणं होणं किंवा मग मानेमध्ये दुखणं होणं, गळा चोकअप झाल्यासारखं म्हणजे गळ्यात काहीतरी अटकलं की जी फिलिंग येते तशी फिलिंग येणं, किंवा मग आपल्या लेफ्ट हँडमध्ये किंवा उजव्या हातामध्ये दुखणं असे लक्षणं राहू शकतात. हार्ट हे छातीच्या मध्यभागामध्ये असतं पण याचा अर्थ तिथे दुखलं तरच हार्ट अटॅक आहे असं काही नाही. कधी कधी फक्त पाठीमध्ये दुखणं, कधी कधी फक्त लेफ्ट शोल्डर दुखणं किंवा राईट शोल्डर दुखणं हे सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण राहू शकतं. कधी कधी एकदम चक्कर येऊन जाते किंवा दुखणं होतच नाही, फक्त श्वास वाढायला लागतो, किंवा पोटामध्ये दुखायला सुरुवात होऊन जाते हे सुद्धा हार्ट अटॅकचे लक्षणं असू शकतात. त्याच्यामुळे छातीत दुखणं सोडून बाकी पण काही लक्षणं असतील आणि ते जर एक बेसिक प्रथम उपचार घेतल्यानंतर 1-2 तासात रिलीफ होत नसतील तर तुम्ही कोणत्याही एजचे असाल तरी तुम्ही फटाफट डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि ऍटलिस्ट एक ECG करून घ्यायला पाहिजे की बाबा सगळं काही व्यवस्थित सुरू आहे किंवा नाही आहे म्हणून. आता याच्यावर अजूनही हेही म्हणतात की ECG नॉर्मल असताना पण तर असं होतं, पण 99% जर ECG नॉर्मल आहे तर मेजर काही नसतं.
0: अच्छा,
1: छोटं मोठं राहू शकतं, म्हणजे एकदम जीवावर भेटेल असं काही एकदम होईल असं बाय अँड लार्ज होत नाही. त्याच्यामुळे ऍटलिस्ट एक ECG करून घ्यायला पाहिजे.
0: बिलकुल. आता आपण बोलता बोलता बोललो की दुर्लक्ष करून चालणार नाही, पण यातली अनेक लक्षणं अशी आहेत की जी इतर कुठल्या अगदी छोट्या छोट्या कारणांमुळे पण येतात, त्यामुळे किती वेळ आपण त्या लक्षणांना दाबण्यासाठी किंवा शांत होण्यासाठी वाट पाहायला पाहिजे की जेणेकरून जास्त उशीरही होणार नाही आणि खूप जास्त न घाबरता की नाही तर थोडीशी ऍसिडिटी झाली आणि डॉक्टरांकडे धाव घेतली असंही व्हायला नको आहे. तर ह्याबद्दलही आपण बोलूयात. पहिले एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब.
1: हा नमस्कार.
2: अरुण वाघ बोलताय सर. मला एक विचारायचं, जसं आपण जसं कोणाला हार्ट अटॅक आला ऑफिसमध्ये किंवा ग्राउंडमध्ये तर CPR

0: देतो आपण सीपीआर देताना, जसं आपण जे जे काळजी घेतो, जसं ते छातीवरच्या बाजूला पाय ठेवून प्रॉपर हाताने ते प्रेस करायचं, ते त्यासोबत खूप लोक कधी कधी कोणी ज्यांना माहित नसतं ते पाणी पण पाजतात, ते किती धोकादायक आहे. व एस्पिरिनची गोळी व सॉर्बिटेड गोळी देऊ शकतो का?
1: फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आपण सीपीआर अशाच लोकांना देतो की जे कोलॅप्स झालेले आहे, जे अनरिस्पॉन्सिव्ह आहेत आणि जे यांची पल्स लागत नाही आहे. त्याच्यामुळे अशा लोकांना सीपीआर देताना तोंडाने पाणी किंवा औषधं देणं हे चुकीचं होऊन जाईल, त्याच्यामुळे वेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आता दुसरी गोष्ट, जर कोणाला छातीत दुखत आहे किंवा त्रास होत आहे आणि सस्पेक्टेड आहे की बाबा हा हार्ट अटॅक असू शकतो, तर अशा वेळेला 3 गोळ्या फार महत्वाच्या आहेत, त्या त्यांना द्यायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून मी सांगतो. एक त्याच्यामध्ये असते डिस्प्रिन 325 मिलीग्रामची गोळी, जी अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी पिऊन घ्यायचं, किंवा दुसरं ती गोळी जिभेखाली ठेवायची. दुसरं असतं क्लोपिडोग्रेल 300 मिलीग्राम, त्या गोळ्या जनरली 75 मिलीग्राम किंवा 150 मिलीग्रामच्या येतात. मग त्या 75 असतील तर 4 गोळ्या किंवा 150 असतील तर 2 गोळ्या. त्या गोळ्या दाताखाली चुरून घ्यायच्या आणि तो चुरा जो आहे तो जिभेखाली दाबून ठेवावा लागतो. आणि थर्ड तिसरी जी गोळी असते ती अट्रोवास्टॅटिन 40 मिलीग्राम किंवा 80 मिलीग्राम, तर ती सुद्धा गोळी घेताना आपल्याला तेच करावं लागतं, ती दातात चुरायची आणि तो जो चुरा झालेला आहे तो जिभेखाली दाबायचा. या पद्धतीने या 3 गोळ्या घ्यायला पाहिजे. या 3 गोळ्या जर आपण अशा पद्धतीने घेतल्या तर
2: तिन्ही घ्यायच्या आहेत, तीनपैकी एक कुठली?
1: नाही, तिन्ही गोळ्या घ्यायच्या आहेत.
2: तिन्ही घ्यायच्या
1: आणि या जर घेतल्या तर याच्यामुळे जे रक्त इमिडिएटली गोठलेलं आहे ते थोडस त्याचा प्रभाव सुरू होतो आणि प्रॉब्लेम्स कमी होतात. म्हणजे आता जर आपल्या नॉर्मल भाषेत सांगायचं झालं तर एखादा मेन रस्ता जर बंद झालेला आहे टोटली, तर पूर्ण ट्रॅफिक अटकून जाईल. पण जर समजा त्याच्यात पूर्ण रस्त्याच्या ऐवजी एक बारीक छोटीशी एक रस्ता दुचाकी जाण्यासाठी जरी सुरू होऊन गेला, तर ऍटलीस्ट दुचाकी, रिक्षा, ऑटो, पायी चालणारे लोक, सायकलवाले लोक हे जाऊ शकतील, तर तेवढा ब्लॉक होणार नाही जेवढा पूर्ण रस्ता बंद झाला तर होईल. तर सेम वे मध्ये जेव्हा आपण या गोळ्या हार्ट अटॅकच्या रुग्णाला देतो त्यावेळेला पूर्ण रस्ता किंवा पूर्ण नळी सुरू होत नाही किंवा पूर्ण रक्तपुरवठा पूर्ववत होत नाही, पण ऍटलीस्ट थोडा तरी सुरू होऊन जातो, तर जेणेकरून डेथची रिस्क किंवा कॉम्प्लिकेशनची रिस्क किंवा सेफली हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकतो एवढं एन्श्युअर होऊ शकतं.
2: बिलकुल, ह्या गोळ्या घेणं हे तर आपण सांगितलं, पण मी मगाशी जो प्रश्न विचारला की किती वेळ वाट बघायला पाहिजे, की जर मला शंका येते की ही हार्ट अटॅकची लक्षणं आहेत किंवा ऍसिडिटीची लक्षणं आहेत, तर मी किती वेळ वाट बघायला पाहिजे की वाट न बघता सरळ डॉक्टरांकडे जाय?
1: बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ना असं एका वाक्यामध्ये देणं खूप डिफिकल्ट आहे, कारण प्रत्येक केस वेगवेगळी असते आणि प्रत्येक केस वाईज सिच्युएशन्स वेगळ्या राहू शकतात. तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर मी हे म्हणेल की थोडेही सिम्पटम्स असतील तर लगेच जवळच्या डॉक्टरांकडे जा. कमीत कमी पैशामध्ये आज सगळीकडे ईसीजी होतो, आपला कोणी ना कोणी डॉक्टर ओळखीचा असतोच, त्यांना ईसीजी करून व्हॉट्सअप करा, तो नॉर्मल तेवढं इन्शुअर करून घ्या. म्हणजे जर 100 ईसीजी एक्स्ट्रा झाले तर चालतील, पण एका व्यक्तीचा जीव वाचणं गरजेचं आहे. आता 2 सिनॅरिओ सांगतो मी. एखादी व्यक्ती आहे की जिला वारंवार असं दुखत राहते, दर महिन्याला 1-2 ईसीजी होत राहतात किंवा डॉक्टर कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन पूर्ण चेकअपही केलेलं आहे, तेही सगळं नॉर्मल आहे, तरी सुद्धा दुखत राहते. अशा व्यक्तींनी घरी 1 तास, 2 तास, 4 तास, 6 तास काढले तर काही फरक नाही पडणार. पण ज्या व्यक्तींनी कधीच काही चेकअप केलेलं नाही आहे, तो टेन्शनच घेत नाही, ज्यांनी शुगरही कधी बघितली नाही, ज्यांनी बीपी बघितलं नाही, ज्याच्या घरात फॅमिली हिस्ट्री आहे, जो व्यायामही करत नाही, खूप लठ्ठ आहे, अशा व्यक्तीला जर थोडंही काही ऍसिडिटी किंवा दुखणं असेल तर त्यांनी मात्र लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. सो हे इंडिव्हिज्युअलाइज डिसिजन राहील.
2: बिलकुल बिलकुल. एक आणखी श्रोते आहेत फोनवर. हॅलो हॅलो हॅलो
3: हॅलो.
2: हा नमस्कार, बोला, आपलं नाव कळू शकेल का?
3: नमस्कार, मी अनुश्री बोबडे बोलते नागपूरहून. माझा हा प्रश्न आहे की माझ्या आजोबांना आणि माझ्या वडिलांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे, तर डॉक्टर जसे म्हणाले होते की इंडियात आपण 30-40 पण हार्ट अटॅक दिसतात, त्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतं, तर स्पेसिफिकली ज्यांना जेनेटिक हिस्ट्री आहे त्यांनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे ओव्हरऑल
1: जीवनशैलीत? आणि बरोबर बघा, या सगळ्याच्या वरून एक क्लिअर होऊन जातं की जर तुमच्या घरात हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे याचा अर्थ तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस जास्त आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हेंटिव्ह कार्डियक इव्हॅल्युएशन वेळोवेळी करायला पाहिजे. तुमचे जे कोणी डॉक्टर्स असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांनी सांगितलेल्या टाईम टू टाईम, डेट टू डेट त्यांना व्यवस्थित फॉलो करायला पाहिजे. जे कोणते तुमचे रिपोर्ट चुकीचे आलेले आहेत, कधी कधी फॅमिलीयल असलं की लाइपोप्रोटीन वाढलेलं असतं, लिपिड प्रोफाईल खराब असतो, किंवा कोणाला शुगर असते, कोणाचं बीपी जास्त असतं, या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. रेग्युलर डाएट कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे. रेग्युलर 30 ते 40 मिनिटं

0: ब्रिस्क वॉकिंग करायला पाहिजे. आणि अजून महत्वाची गोष्ट की जर कधी थोडंही छातीत काही सिम्पटम्स आले किंवा जसं आम्ही आता जे सिम्पटम्स सांगितले त्याच्यापैकी काही आलं तरी एक ईसीजी नक्कीच करून घ्यायला पाहिजे. की तो ईसीजी वेस्ट गेला तर चालेल, पण ती वेळ आलेली आहे त्यावेळेला ते हुकलं नाही पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आणि जे फर्स्ट एडच्या 3 गोळ्या सांगितल्या मी पुन्हा सांगतो, एस्पिरिन डिस्प्रिन 325 मिलीग्राम, क्लोपिडोग्रेल 300 मिलीग्राम आणि अट्रोवास्टॅटिन 40 मिलीग्राम याचं एक पाऊच बनवून आपल्या घरी ठेवायला पाहिजे.
1: गोळ्यांविषयी तर आपण सांगितलंच, पुन्हा पुन्हा सांगतोच आहोत, पण त्या व्यतिरिक्त काय प्रथमोपचारांमध्ये आपल्याला करता येऊ शकतं जर आपल्याला शंका असेल की हा हार्ट अटॅक आहे किंवा असू शकतो, याबद्दल बोलूयात. पहिले एक फोन येतोय. हॅलो हॅलो, हा नमस्कार.
2: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर, मी अमरजीत सिंग बोल रहा हूँ लष्करी बाग नागपूर से. सर मेरा एक सिंपल क्वेश्चन है कि ये आजकल के जो यंगस्टर्स मतलब जो जिम करते हैं आर्टिफिशियल प्रोटीन लेते हैं सर, मतलब कोरोना के बाद ऐसे कई इंसिडेंट हुए जहाँ पर मतलब जिम में मतलब सडनली मतलब कोई कोलैप्स होकर उनकी डेथ हो गई, तो ये प्रोटीन लेना मतलब सही है या गलत, मतलब ये भी एक रिस्क फैक्टर हो सकता है मतलब, सर आपका क्या ओपिनियन है सर? थैंक यू.
0: देखिए जिम के प्रोटीन्स के बारे में तो ऐसा है कि अगर वे प्रोटीन आप ले रहे हो, कंट्रोल्ड मात्रा में ले रहे हो और एक्सरसाइज रेगुलर कर रहे हो तो उसमें कोई प्रॉब्लम नहीं है या वो गलत नहीं है. प्रॉब्लम ये हो रहा है कि मार्केट में आने वाले जो प्रोटीन्स है वो डिफरेंट डिफरेंट टाइप के है और आप कौन सा कंज्यूम कर रहे हो उससे रिलेटेड ये प्रॉब्लम्स होने के चांसेस रह सकते हैं. दूसरी बात, मैं इसके पहले भी ये प्रोग्राम के माध्यम से पहले बता चुका हूँ कि एक्सरसाइज और हार्ट इनका एक यू शेप्ड कर्व है. मतलब आप कुछ भी एक्सरसाइज नहीं करोगे तो सबसे घातक है, लेकिन आप अगर बहुत ज्यादा भी करोगे एक्सरसाइज तो उसके वजह से भी हार्ट से रिलेटेड प्रॉब्लम्स बढ़ना चालू हो चुके हैं. मॉडरेट अमाउंट ऑफ एक्सरसाइज जो है वो आपके लिए सबसे बेस्ट है. मॉडरेट अमाउंट ऑफ एक्सरसाइज मतलब क्या है, तो हर रोज 30 से 40 मिनट आपको ब्रिस्क वॉकिंग करना है, जॉगिंग करना है, साइकिलिंग करना है, स्विमिंग करना है, बैडमिंटन खेलना है या गार्डनिंग करना है. इनमें से जो कोई एक्टिविटी आप सबसे इंपॉर्टेंट है रेगुलरली कर सकते हो. आप जो भी एक्टिविटी कर रहे हो उसमें आपका टारगेट हार्ट रेट के 75% तक ही आपको रीच करना है. जब आप बहुत ज्यादा खुद को पुश करते हो और खासकर क्या होता है जब बीपी अनकंट्रोल्ड है, शुगर अनकंट्रोल्ड है, कोलेस्ट्रॉल चेक ही नहीं किया है, स्मोकिंग की आदत है और वो सब के साथ में आप एक्स्ट्रा एक्टिविटी जब जिम में करते हो तो वो टाइम पे प्रॉब्लम आने के चांसेस रह सकते हैं, तो उसको अवॉइड करो.
1: बिल्कुल, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना ती अतिरेक नको आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर केली तर त्याचा फायदाच होणार आहे, नुकसान तर नक्कीच होणार नाही. तेच आपण बोलत होतो की एक ईसीजी नक्की काढून घ्यायला पाहिजे, पण आणखीन प्रथमोपचारात काय काय करायचंय हे आपण जाणून घेणार आहोत. आधी एक फोन येतोय. हॅलो, फोन मला वाटतं कट झालाय. प्रथमोपचारांमध्ये आणखीन काय काय करता येईल? गोळ्यांबद्दल आपण बोललो की ह्या गोळ्या आपल्याला सतत घरात ठेवायच्या आहेत, त्या व्यतिरिक्त आणखीन काय काय करता येईल?
0: बघा, प्रथमोपचारांमध्ये तर सगळ्यात पहिली गोष्ट हीच आहे की तुम्हाला हे डोक्यात आणायचं आहे की बाबा मी त्यातला नाही किंवा माझ्या घरी हार्ट अटॅक येऊ शकत नाही, हे तुम्ही सगळ्यात पहिले मनातून काढून टाका. तुम्ही आम्ही काल मी एका व्यक्तीची एंजियोप्लास्टी केली, त्याचं वय फक्त 22 वर्ष आहे. तर असा एज ग्रुपच राहिलेला नाही की त्यांना हार्ट अटॅक येत नाही. मेन प्रॉब्लेम हाच होतो की आपल्याला असं वाटतं की मी त्यातला नाही किंवा माझ्या घरी फॅमिली हिस्ट्री नाही किंवा मी तर ठीक आहे मला नाही येऊ शकत, त्या डिनायलमुळे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स आहेत. तर पहिले तर ऍक्सेप्ट करा आणि ईसीजी करा आणि गोळ्या घ्या. जर समजा बेशुद्धच झाला तर मग तर सीपीआर देणंच आहे, मग काय ऑप्शनच नाही आहे.
1: आणखीन एक फोन येतोय. हॅलो,
3: नमस्ते मॅडम.
1: नमस्ते, बोलिए.
3: डॉक्टर साहब से एक निवेदन करना चाहता हूँ. मेरा जो मेरे को ना बीपी है ना शुगर है ना कुछ है, लेकिन ये दवा चाहता हूँ, मेरे को दुखता है थोड़ा सा, इसके लिए मैं डॉक्टर साहब को राय बताना चाहता हूँ. नमस्ते सर.
0: नमस्ते नमस्ते.
3: क्या करना चाहिए सर?
0: नहीं, आपको अगर छाती में दर्द होता है ऐसा लगता है तो आप आपके जो भी फिजिशियन या कार्डियोलॉजिस्ट होंगे उनको जाके एक बार बताइए, फिर वो आपको पूरा असेस करेंगे, चेक करेंगे, वो जो भी टेस्ट बताते हैं वो करके वो दर्द जो है वो हार्ट रिलेटेड है या नहीं है वो एक बार रूल आउट कर लीजिए. अगर वो हार्ट रिलेटेड नहीं होगा, मस्कुलर पेन होगा, तो वो उसकी दवाई देंगे आपको, और अगर हार्ट रिलेटेड होगा तो कुछ आगे की टेस्ट आपको सजेस्ट करेंगे.
1: अनकिन एक फोन है. हेलो
4: हेलो, नमस्कार डॉक्टर.
0: हाँ नमस्कार.
4: आत्माराम कोरडे, 3 3 खुर्दा, जिल्हा वाशिम इथून बोलतो. प्रश्न असा आहे की समजा एखाद्या माणसाला काही हृदयाचा विकार काहीच नाही, पण नकळत चुकून जर

0: समजा त्यानं ते एस्प्रिन किंवा डिस्प्रिन ती जर गोळी खाण्यात आली त्याच्या तर काही होते का त्याला रक्ता बदलतं काही हृदया बदलतं?
1: प्रश्न अतिशय चांगला विचारला तुम्ही. बघा जर ऍक्सिडेंटली अशा गोळ्या घेण्यात आल्या तर त्याच्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि तोही फक्त एखादा दिवस राहू शकतो. त्याच्यावर काही असा मेजर प्रॉब्लेम कोणाला होत नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ज्या व्यक्तीला आधी ब्रेनमध्ये रक्तस्राव झालेला आहे कोणत्या कारणाने अशा व्यक्तींनी या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही घ्यायला पाहिजे. बाकी सर्व लोक या गोळ्या प्रथमोपचार म्हणून घेऊ शकतात.
2: श्रोतेहो आपण ऐकत आहात गणेश हार्ट केअर सेंटर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आज आपण बातचीत करतो आहोत हार्ट अटॅक आणि प्रथमोपचार याबद्दल आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. आपले प्रश्न आपल्या शंका विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256 0101 आणि 2529266 0712 हा नागपूरचा STD कोड आहे. आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी नक्की डायल करा. डॉक्टर उमाळकर आणखीन एक फोन येतोय तो घेऊयात. हॅलो
3: हॅलो
2: नमस्कार.
3: हॅलो हा नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
2: हॅलो हा आपल्या जवळ जो रेडिओ सेट आहे त्याचा आवाज थोडी कमी करा आणि त्याच्यापासून दूर येऊन बोला.
3: हा बरं बरं. मला एक प्रश्न विचारायचा होता ताई की मला डाव्या बाजूला हात इथे खूप दुखतो आणि असं खूप कसं तरी वाटते पण आता 3 महिने झाले मला पेस मेकर घातलेला आहे तर मला हे विचारायचं होतं त्याच्यामुळे मला अटॅक वगैरे येऊ शकते का?
1: बघा पेसमेकरमुळे तुम्हाला अटॅक नाही येऊ शकत. ज्या पद्धतीचं दुखणं तुम्हाला सुरू आहे ते पेसमेकर झाल्यानंतर नॉर्मली सुद्धा लोकांना असतं. त्याच्यामुळे तुमचे जे कोणी डॉक्टर असतील त्यांना एकदा सांगा की असं असं दुखणं आहे तर ते त्याच्याविषयी काही औषधं आणि एक्सरसाइज तुम्हाला सांगतील. याच्या उपर रिमोट पॉसिबिलिटी त्याच्यानंतर हार्ट अटॅकची राहू शकते जी त्याच्याशी अनरिलेटेड असते. तर तसं तर काही नाही आहे किंवा तशी तुम्हाला काही रिस्क आहे का याचं पण उत्तर तुमचे डॉक्टर तुम्हाला देतील. ते आपण इन्व्हेस्टिगेशन करून क्लिअर करू शकतो.
2: बिलकुल. हार्ट अटॅकची लक्षणं जाणवल्यानंतर आपण ताबडतोब जेव्हा दवाखान्यात जायला निघतो तेव्हा काय काय काळजी घेता येईल किंवा घेतली पाहिजे? ॲम्ब्युलन्स समजा यायला वेळ असेल किंवा ॲम्ब्युलन्स नसेल तर आपण दुचाकींनी जाऊ शकतो का किंवा चालत जाऊ शकतो?
1: या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की अशा कंडिशन्समध्ये खूपदा असं होतं की पेशंटला हे लक्षात आलेलं असतं की त्याला हार्ट अटॅक आलेला आहे किंवा त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत असते, समोर 2 पावलं पण चालणं डिफिकल्ट होऊन जातं. पण खूपदा लोकांना मदत नाही मागत किंवा कुठेतरी एक विचित्र आपल्या मनात भावना असते किंवा इगो असतो, आपण दुसऱ्याची मदत नाही घेत किंवा स्वतःच गाडी चालवत येतो. अशा याच्यात परिणामी आपण स्वतःचा जीव पण धोक्यात घालतो आणि समोरच्याचा जीव पण धोक्यात घालतो. तर जेव्हा तुम्हाला असे काही सिम्पटम्स यायला लागलेले आहेत मेजॉरिटी ऑफ टाइम्स तुम्हाला हे लक्षात आलेलं असतं की काहीतरी वेगळं सुरू आहे आणि हे हार्ट अटॅक असू शकतं. तर प्लीज तुम्ही कोणाला तरी मदतीला बोलवा, दुसऱ्याच्या गाडीवर किंवा गाडीत बसून या, स्वतः गाडी चालवू नका, पायऱ्या चढ उतार खूप करू नका, एक्झर्शन करू नका. जर सोय असेल आणि हेल्प आजूबाजूला अवेलेबल असेल तर त्यांची मदत घेऊन हॉस्पिटल पर्यंत पोहोचा, हे जास्त महत्वाचं.
2: बिलकुल. आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो
4: हॅलो नमस्कार मॅडम, मी रानू बोल रहे. मेरा सर से सवाल था. गुड मॉर्निंग सर.
1: हाँ गुड मॉर्निंग, पूछिए.
4: सर मेरा ये सवाल था कि जैसे किसी को हार्ट अटैक या कार्डियक अरेस्ट आता कहीं भी तो ये अपन को कैसे पता चलेगा सर कि मतलब उनको ये है करके, और दूसरा ये कि उस समय हमें क्या करना चाहिए, एम्बुलेंस को कॉल करनी चाहिए या फिर दवाइयाँ वगैरह कुछ ऐसा कुछ कर सकते हैं क्या?
1: देखिए एक बार अगर किसी को कार्डियक अरेस्ट हो गया तो सीधा सीधा वो व्यक्ति कोलैप्स हो जाएगा. जैसे आप वीडियो में देखते हो, इतने सारे वीडियोज आपने देखे होंगे जिसमें सडनली आदमी कोलैप्स हो जाता है. तो जब कोई कोलैप्स हो गया, अपन उसको बात करने की कोशिश कर रहे हैं, उसको अपन टच करके हिलाने की कोशिश कर रहे हैं, नहीं हिल रहा है, तो ये तो क्लियर हो गया कि अरेस्ट हुआ है. अब सबसे पहले आपको ये देखना पड़ेगा कि वो फ्लैट सरफेस पे सोया है या नहीं है. अगर नहीं होगा तो उसको पूरे फ्लैट सरफेस पे सुलाना पड़ेगा और उसकी बॉडी स्ट्रेट करनी पड़ेगी. नंबर 2 पे आपको ये करना पड़ेगा कि उसकी पल्स चल रही है क्या, वो चेक करना पड़ेगा. उसके लिए आपको उसकी गले की नस या पैर की नस चेक करनी पड़ेगी. और अगर वो नहीं है तो आपको सीधा सीधा CPR चालू करना पड़ेगा, कार्डियो पल्मोनरी रिसेसिटेशन. कार्डियो पल्मोनरी रिसेसिटेशन एक तकनीक है जिससे हम लोग ऐसे व्यक्ति की जान बचा सकते हैं और उसको सेफली हॉस्पिटल तक पहुंचा सकते हैं. अगर आपको CPR आता है तो बहुत ही अच्छी बात है, और अगर नहीं आता है तो देर आर डिफरेंट ऑर्गेनाइजेशंस जिनके थ्रू सोशल वर्क के एक माध्यम से CPR जनरल पब्लिक को सिखाया जाता है.
2: अच्छा.
1: तो आप उसको सीखिए. अगर वो भी आपको आसपास अवेलेबल नहीं है तो आप YouTube पे भी देख सकते हैं कि CPR कैसे दिया जाता है, और वो सीख के उस आदमी को

0: आप CPR दे सकते हैं, और डेफिनेटली वो टाइम पे आप किसी और को हेल्प के लिए बुलाइए और तुरंत आजू बाजू के हॉस्पिटल से जल्द एम्बुलेंस अवेलेबल हो सकती है उनसे कॉल करके एम्बुलेंस बुलाइए। ऐसी कंडीशन में जब एक बार एक आदमी कोलैप्स हो चुका है, बेहोश है, तो गोलियां देने का, पानी देने का, सॉर्बिट्रेट देने का ऐसा कोई भी रोल नहीं है फिर उसके बाद। CPR का ही रोल है उसमें, और जल्द से जल्द ना एम्बुलेंस बुलाना इसका ही रोल है।
1: बिल्कुल, CPR बद्दल आपण आणखीन थोडंसं आपल्या श्रोत्यांना सांगूयात की किती वेळ द्यायला पाहिजे, कसं करायला पाहिजे।
0: हो, बघा CPR बेसिक कन्सेप्ट काय आहे की जेव्हा हार्ट बंद पडतं, हार्ट एक मोटर आहे, जसं हार्ट बंद पडलं तसं ब्रेनला ब्लड सप्लाय मिळणं बंद होऊन जातं। काय होतं हे बघितलं गेलंय की काही वेळानी जेव्हा फर्स्ट एड भेटते, पेशंट हॉस्पिटलला पोहोचतो, डॉक्टर येतात, हार्ट पुन्हा सुरू होऊन जातं आणि ब्लड सप्लाय सुरू होऊन जातो, पण समजा 10-15 मिनिटं त्याच्यात जे गेले त्याच्यामध्ये ब्रेनला डॅमेज होऊन जातो आणि मग तो माणूस जिवंत लाश बनून जातो, कारण की त्याचं ब्रेन काम करत नाही, हार्ट चालू होऊन जातं, माणूस जिवंत राहतो पण समजत काहीच नाही, ब्रेनवर काहीच कंट्रोल राहत नाही कारण मधल्या काळात त्याच्यात डॅमेज होऊन गेलेलं आहे। मग आता याच्यावरती उत्तर कसं, तर याच्यामध्ये असं आहे की जेव्हा हार्ट बंद पडलेलं आहे तर ते चालू व्हायला वेळ असल्यामुळे तोपर्यंत तुम्ही छाती दाबा, म्हणजे हार्ट मध्ये जे रक्त आहे ते ऑटोमॅटिकली ब्रेनला पोहोचत राहिले आणि ब्रेनला होणारी इंजुरी अवॉइड होऊ शकते। हा त्याच्या मागचा बेसिक कन्सेप्ट आहे। तर CPR देताना आपण काय करतो की पेशंटला फ्लॅट झोपवतो, सगळ्यात पहिले पल्स नाहीये हे इन्शुअर करतो आणि त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हात एकमेकांवर ठेवून त्यांनी त्याच्या छातीच्या मध्यभागामध्ये दाबतो। आता हे इतकं सोपं नाही की हे आपण रेडिओवर सांगू शकतो, याची खूप व्यवस्थित टेक्निक आहे आणि ती तुम्ही शिकू शकता कुठे पण किंवा तुम्ही युट्यूबवरही बघू शकता। आणि मग आपण 100 वेळा 1 मिनिटामध्ये ती छाती दाबून ते सर्क्युलेशन कंटिन्यू करतो, मग डॉक्टरांची एड येते किंवा पेशंट हॉस्पिटलला पोहोचतो आणि मग डॉक्टर तिथून ते टेक ओव्हर करतात। हा CPRचा बेसिक कन्सेप्ट आहे।
1: बिलकुल, आणि जसं आता आपण बोललो की हार्ट अरेस्ट झाल्यावर जो ब्लड सप्लाय आहे मेंदूकडे जाणारा तो बंद होतो आणि त्यामुळे जास्त त्रासदायक आहे, तर हा किती वेळ म्हणता येईल आपल्याला, गोल्डन अवर किंवा गोल्डन टाइम ऍक्सिडेंट नंतरही म्हटलं जातं, तर असा हा किती वेळ असू शकतो की ज्याच्या आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे, तर किती वेळाच्या आत पोहोचायचं?
0: कार्डियक अरेस्ट नंतर कसं आहे ना की तुम्ही जितक्या वेळात पोहोचाल त्याच्यावर सगळं राहील, त्याच्यात इतका वेळ किंवा तितका वेळ असं नाहीये। इट इज जस्ट की CPR लगेचच्या लगेच सुरू झाला पाहिजे।
1: अच्छा,
0: गोल्डन अवरचा कन्सेप्ट हा त्याच्याशी रिलेटेड नाही आहे। गोल्डन अवर हा कन्सेप्ट हार्ट अटॅकशी रिलेटेड आहे। हार्ट अटॅक कशामुळे येतो, तर आपल्या हार्टच्या ज्या नळ्या असतात त्याच्यामध्ये रक्ताच्या गाठी बनवून ते पूर्णपणे ब्लड सप्लाय बंद करून टाकतात आणि हार्टच्या मसलला ब्लड सप्लाय टोटली जेव्हा बंद होतो 100% तेव्हा हार्ट अटॅक येतो। तर हा जो ब्लड सप्लाय आहे हा लवकरात लवकर एस्टॅब्लिश करणं आणि तो किती वेळ बंद आहे तो गोल्डन अवरचा कन्सेप्ट आहे। गोल्डन अवर म्हणजे काय, तर जर 1 किंवा 3 तासाच्या आज जर तो ब्लड सप्लाय पुन्हा सुरू होऊन गेला तर त्या मांसपेशीची डेथ होण्यापासून आपण वाचवू शकतो आणि परिणामी पेशंटला रिस्क कमी करू शकतो। तर तिथे हा गोल्डन अवर आहे की हार्ट अटॅकचे दुखणं छातीत सुरू झाल्यापासून 1 तासाच्या आत सगळी ट्रीटमेंट व्हायला पाहिजे।
1: बरोबर, आणखीन एक फोन घेऊयात। हॅलो
2: हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब। नमस्कार मॅम। माझं नाव रंजना राऊत आहे, नागपूरवरनं बोलताय। माझ्या हजबंडचं वय 50 वर्ष आहे, तर त्यांनी पहिल्यांदा लिक्विड प्रोफाईल केलं, बल्कि त्यांना 2 वर्षापासून हायपर टेन्शनच्या गोळ्या सुरू आहेत, पण आता त्यांचं LDL कोलेस्ट्रॉल 135 आहे सर, तर त्यांना म्हणजे गोळ्या सुरू कराव्या लागतील काय रक्त पातळ होण्याच्या?
0: फक्त एका रिपोर्टवरून तुम्ही प्रश्नाचं उत्तर विचाराल तर सध्या गरज नाहीये। तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि डाएट कंट्रोल केला तर तुम्ही 3 महिने रिपीट करून मग डिसाईड करू शकता की गोळ्याची गरज आहे की नाही। पण जनरली या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही असोसिएटेड हिस्ट्री बघतो की स्मोकिंग आहे का, डायबिटीस आहे का, फॅमिली हिस्ट्री आहे का, त्याच्यानंतर स्ट्रेस किती असतो, अजून काही रिस्क फॅक्टर्स आहे का, आणि त्याच्या हिशोबाने कॉल घेतो की त्याला औषधं द्यायची की नाही द्यायची।
1: बिलकुल, आपण ज्या फॅक्टर्स बद्दल बोललो तेच मला वाटतं सगळे हार्ट अटॅकशी पण संलग्न असे आहेत, तर आणखीन असे कोणते कोणते रिस्क फॅक्टर्स आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे हार्ट अटॅकच्या संबंधित?
0: सगळ्यात महत्वाचं तर आपलं कोलेस्ट्रॉल आणि खाण्यापिण्याच्या सवयी आहेत। नंबर 2 वरती शुगर आहे, नंबर 3 वरती ब्लड प्रेशर आहे, नंबर 4 वरती स्ट्रेस आणि स्लीप आहे, त्याच्यानंतर 5 नंबरवरती फॅमिली हिस्ट्री आहे महत्वाची, आणि सहाव्या नंबरवरती स्मोकिंग किंवा वाईट सवयी आपण कोणत्याही ठेवायला नाही पाहिजे. हे सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
1: बिलकुल. आपण कार्डियक अरेस्ट बद्दलही बोललो आणि कार्डियक अरेस्ट झाला समजा कोणी कोसळलेलं दिसत आहे तर CPR सुरू होईपर्यंत म्हणजे आजूबाजूच्या लोकांनाही लक्षात येऊन CPR देईपर्यंत काही सेकंद तर नक्कीच

0: आता तर किती वेळ आपण म्हणू शकतो की सेफ आहे की जेवढ्या वेळात मेंदूला रक्तस्राव सुरू राहतो?
1: बघा, असं म्हणतात टेक्निकली की 7 मिनिटाच्या आत ते सुरू झालं पाहिजे.
0: अच्छा.
1: पण खूपदा काय होतं की जसं यंग मुलं असतात किंवा लहान मुलं असतात त्यांच्या ब्रेनची कॅपॅसिटी खूप जास्त असते, तर ते असा डॅमेज जास्त वेळ सस्टेन करू शकतात. आणि काही लोक असतात की ज्यांना असोसिएटेड अजून आजार असतात, काही किडनीचा असतो, कुणाला शुगर असते, कुणाला जुना पॅरालिसिस होऊन गेलेला असतो, कुणाला मिरगीचा अटॅक आलेला असतो आधी, अशा लोकांमध्ये तो 7 मिनिटापेक्षाही कमी असतो. सो तो व्हेरिएबल राहू शकतो, पण बाय अँड लार्ज एक 5 ते 7 मिनिटाच्या आज जर ते आयडेंटिफाय होऊन सुरू झालं तर जनरली असं डॅमेज होत नाही.
0: आणि 7 मिनिटाच्या वर जर वेळ लागला, आपण समजा सीपीआर देतो आहोत, आपल्याला दिसलं की पेशंट रिव्हाइव्ह होतोय पण पूर्णपणे रिव्हाइव्ह नाही होऊ शकला, तर अशा वेळेला मेंदूचा जो रक्तस्राव आहे त्याच्याशी आणि मेंदूच्या पेशींचा मृत होण्याची काय चान्स?
1: नाही नाही, तसं नाहीये, तो प्रश्न थोडा वेगळा झाला तुमचा. बेसिकली काय आहे की सीपीआर तुम्ही सुरू केल्यानंतर ते रक्तपुरवठा तर सुरू होऊन गेलेला आहे ना. आता पेशंट रिव्हाइव्ह होईल नाही होईल हे तर टेक्निकली डॉक्टर सांगू शकतील की काय इश्यू आहे आणि कसं होऊ शकतं काय होऊ शकतं. तुमचं काम इतकंच आहे की तुम्ही एक जाणकार नागरिक आणि सुजाण नागरिक म्हणून तुम्ही एकच गोष्ट करू शकता की तुम्ही सीपीआर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शिकवला जातो तिथे जाऊन शिकायला पाहिजे किंवा युट्यूबवर बघून शिकायला पाहिजे, आणि असं जर कोणाला आढळलं तर त्याची सीपीआर देऊन मदत करायला पाहिजे. बाकी
0: बिलकुल शेवटची 2 ते 2.5 मिनिट आपल्याजवळ फक्त उरतात, तेवढ्या वेळात आपण परत एकदा मला वाटतं श्रोत्यांना जातात हे सांगूयात की काय गोष्टी आपण लाईफस्टाईल जे म्हणतो किंवा हेल्दी लाईफस्टाईल किंवा लाईफस्टाईल चेंजेस याबद्दल खूप आजकाल बोलल्या जातं, तर नक्की काय करायला पाहिजे, काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत?
1: बघा, याच्यात कसं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट की हृदयविकार किंवा हार्ट अटॅक हा सगळ्यात मोठा कल्प्रिट आहे डेथसाठी, हे आपल्याला क्लिअर झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की हा घरातल्या ब्रेड अर्नरला म्हणजे घरातल्या कर्त्या धरत्या माणसाला अटॅक करतो, हा अजून एक सगळ्यात मोठा त्याची ही शोकांतिका आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा हार्ट अटॅक विषयी विचार करतो तर आपल्याला थोडं सिरियस होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हा लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे आणि लाईफस्टाईल ही आपल्या स्वभावाशी निगडीत आहे पूर्णपणे. सो तुम्ही जर तुमचा स्वभाव बदलला आणि तो व्यवस्थित केला तर तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित होऊ शकते. लाईफस्टाईल व्यवस्थित झाली तर तुम्ही परिणामी हार्ट अटॅक आणि सडन डेथ पासून वाचू शकता आणि लॉंग रन मध्ये लाईफ एन्जॉय करू शकता. मग आता हे स्वभावातले चेंजेस काय, तर बाहेरचं खाणं जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करणे, ट्रान्सफॅट किंवा जे ऑइली पदार्थ आहे ते जेवढे कमी केले तेवढे बेटर, शुगर आणि सॉल्ट एक्सेस अमाऊंट मध्ये वापर असेल तर तो कमी करणे, डेली 30 ते 40 मिनिटं एक्सरसाइज करणे किंवा वॉक करणे, त्याच्यानंतर ऍडिक्युएट स्लीप घेणे, स्मोकिंग किंवा टोबॅकोची सवय असेल तर ती पूर्णपणे बंद करणे, स्ट्रेस एक लेवलच्या वर स्ट्रेस नाही आला पाहिजे या पद्धतीने आपली लाईफस्टाईल ठेवणे, मेडिटेशन करणे, मित्र मैत्रिणी जे काय आपले हे असतील त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करणे, आणि या सगळ्यासोबत एक रेग्युलर चेकअप करत राहणे आपल्या डॉक्टरने ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने.
0: बिलकुल श्रोते हो, आपण ऐकत होतात गणेश हार्ट केअर सेंटर हॅलो डॉक्टर हा लाईफ ओन इन कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी आज तांत्रिक सहाय्य मिळालं मानसी रागीट आणि नंदकिशोर पोकळे यांचं, प्रस्तुती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्यासह मी कल्याणी गोखले आता आपली रजा घेते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी.
2: FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम श्रोते आताच आपण ऐकलात. सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
3: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे. कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
4: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान.

0: 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 मध्ये माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
0: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 मध्ये सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
0: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
0: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. श्रोतेहो, आताच आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. FM 106.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. दोस्तों, सुबह के 10:35 हुए हैं. आइए सुने मिश्र मिश्र गीतों का कार्यक्रम मिश्र संगीत.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्य घर मोफत वीज योजना.

0: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
1: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या. वेळ, इंधन आणि त्रास वाचवा.
2: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.
3: दोस्तों, ध्वनि तरंगों के ताल पर इस समय आप है विविध भारती के संग सुन रहे हैं प्रोग्राम मिश्र संगीत. कार्यक्रम की अगली पेशकश सुनते हैं सुखदेव इनकी आवाज में. एसएस जोशी का लिखा हुआ ये गीत संगीत खुद सुखदेव का, आइए सुनिए.

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
1: जवळी।
0: हॅलो मनभावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
4: दोस्तों अगला नगमा सोनू और श्रद्धा पंडित की आवाज़ों में आइए सुनिए।

0: केके की आवाज में ये प्यारा सा नगमा दोस्तों अभी आपने सुना, और इस गीत के साथ आज का मिश्र संगीत कार्यक्रम यही समाप्त होता है। एफएम शंभर पूर्णांक सहा मेगाहर्ट्ज स्वर आकाशवाणीच हे विविध भारती केंद्र आहे। 10:58 झाली आहेत। ऐकूयात ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। 19 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत आज विदर्भातील भंडारा गोंदिया आणि नागपूरसाठी देखील मतदान होत आहे। भंडारा गोंदिया विधान परिषदेकरता सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली। या निवडणुकीत 1457 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी 4 मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहे। भाजपातर्फे अविनाश ब्राह्मणकर तर काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर रिंगणात आहे। दरम्यान मतमोजणी 22 जून रोजी भंडारा इथं होईल। वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघ इथून भाजपाचे अरुण लखाणी बिनविरोध निवडून आले आहे, तर यवतमाळ मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे दुष्यंत चतुर्वेदी देखील बिनविरोध निवडून आले आहे। भारत आणि ब्रिटन दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली। या करारामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असून भारतीय शेतकरी, कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांसाठी अनेक नवीन संधी निर्माण होणार आहे। हा करार विकसित भारत 2047 उद्दिष्टाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असून भारताच्या आर्थिक प्रगतीला मोठी गती मिळेल असं पंतप्रधान म्हणाले। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन उत्तर मध्य रेल्वेनं कानपूर सेंट्रल तिरुचिरापल्ली दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। गाडी क्रमांक 01927 ही 17 आणि 24 जून आणि कानपूरहून, तर गाडी क्रमांक 0928 ही 20 आणि 27 जून रोजी तिरुचिरापल्लीहून धावणार आहे। या विशेष गाडीला नागपूर विभागातील बल्लारशा, चंद्रपूर आणि नागपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे। महिला ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय मिळवला। प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 209 धावांचं लक्ष दिलं। प्रत्युत्तरादाखल असलेल्या नेदरलँड्सचा संघ 114 धावांवर सर्वबाद झाला। पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव केला। यासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे। काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 402 धावांचा डोंगर उभारला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।

मित्रांनो, आताच आपण परदेशी बाहू या चित्रपटातलं गीत ऐकलं. आनंद राज आनंद यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत दोस्तों, अभी आपने परदेसी बाबू इस फिल्म का गीत सुना. दोस्तों, आज हम बात कर रहे हैं आंखों की. हिंदी सिनेमा में आंखों पर आधारित अनगिनत सदाबहार और

0: दोस्तों, ध्वनि तरंगों के ताल पर इस समय आप है विविध भारती के संग सुन रहे हैं प्रोग्राम मधुमालती। कार्यक्रम में लेते हैं छोटा सा अंतराल, कहीं मत जाइएगा, अभी हाजिर हुए।
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळण वळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत।
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची। तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहे, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
4: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याण।

0: भावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मन भावन, सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम। हॅलो मन भावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून

0: दोस्तों, इस गीत के साथ आज का मधुमालती ये कार्यक्रम हम यही समाप्त कर रहे हैं। दीजिए इजाजत आपकी दोस्त वर्षा को। नमस्कार। आकाशवाणी नागपूर सह हे विविध भारती केंद्र आहे। 11:57 झाली आहेत। ऐकूयात ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली। भाजपाकडून डॉ राजीव पोतदार तर काँग्रेसकडून अतुल लोंढे उमेदवार असून दोघांमध्ये सरळ लढत आहे। नागपूर स्थानिक प्राधिकारी

0: मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 836 मतदार असून यात 419 पुरुष तर 417 महिला मतदार आहे. मतदानासाठी एकूण 14 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे. मतपेट्या बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर इथं स्ट्रॉंग रूममध्ये तयार करण्यात आल्या. याच ठिकाणी सोमवारी 22 जून रोजी मतमोजणी होईल. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत महायुतीला विदर्भात मोठा विजय मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. 11 जागांवर भाजपा महायुतीला सुमारे 75% मतं मिळतील तर नागपुरात काँग्रेसला केवळ 20% मतं मिळतील असा दावा त्यांनी केला. अमरावती भंडारा चंद्रपूर आणि यवतमाळमधील काँग्रेसची स्थिती अत्यंत कमजोर असल्याचं सांगत विदर्भातील काँग्रेस नेतृत्वानं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं बावनकुळे म्हणाले. देशात सर्वात जास्त सीएसआर अर्थात सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारं महाराष्ट्र राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी राज्य सीएसआर कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना देता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत 6व्या वित्त आयोगासंदर्भातल्या सादरीकरण बैठकीत दिले. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून आकाशवाणीचं कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी या संदर्भात एक निवेदन वैष्णव यांना दिलं होतं. फिफा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव करून ग्रुप एलमधील आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली तर याच ग्रुपमधील दुसऱ्या सामन्यात घानानं पनामावर मात केली. दरम्यान अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: ये आकाशवाणी है विविध भारती का नागपुर केंद्र FM बैंड 100.6 MHz पर.

0: महत्वपूर्ण अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठिंबा देण्यास मदत करणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झालाय. विधान परिषद निवडणुकीसाठी मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षानं दिले. मात्र इतर नगरपरिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी आपण चांगल्या मताधिक्यानं निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान अमरावतीमध्ये 5 वाजेपर्यंत 94.68% मतदानाची नोंद करण्यात आली अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारण्यात आली. अविनाश ब्राह्मणकर भाजपा तर नरेश ईश्वरकर अपक्ष हे उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत सर्वच म्हणजे एकूण 457 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार 300 अधिक मतांनी निवडून येईल असा विश्वास महायुतीचे खासदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केलाय. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. 836 मतदारांनी 14 मतदान केंद्रांची मतदारांसाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली होती. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्यानं विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालंय. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. दरम्यान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. जनतेनं शिवसेनेच्या चिन्हावर निवडून दिलेल्या खासदारानं मतदारांचा विश्वासघात केला आहे. यवतमाळ वाशिमची जनता हे कदापि सहन करणार नाही असं प्रतिपादन यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखांनी करत पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकऱ्यांच्या 100% कर्जमाफीच्या मागणीसाठी बुलढाण्यात क्रांतिकारी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून तुपकर यांची प्रकृती खालावत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलंय. मागील अनेक दिवसांपासून ते अन्नत्याग आंदोलन करत आहे. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार अन्न प्राशनाची विनंती करण्यात येत आहे. मात्र सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यानं तुपकर यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर 100% कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे. जीव जाईपर्यंत लढा सुरू राहील असा दृढ निश्चय तुपकरांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं दिले आहे. अन्न हाताळणी आणि प्रक्रियेदरम्यान काही व्यावसायिक गंजलेली, खराब झालेली सुरी वापरताना आढळले आहेत. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक वस्तू आणि सेवाकर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पार पडलं. या सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, खासदार प्रतिभा धानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनांवर आलंय. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर

0: ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाकडे वर्ग करण्याची मागणी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. या खाणी राज्याला मिळाल्यास 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट गाठून महाराष्ट्राला देशाचे ग्रीन स्टील हब बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. गडचिरोलीतून सुमारे 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण होतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. टाटा जेएसडब्ल्यूसह अनेक कंपन्यांनी राज्यासोबत करार केला असून गडचिरोलीला जेएनपीटी आणि वाढवण बंदराशी जोडणारे रेल्वे आणि मालवाहतूक जाळे विकसित करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या खाणी राज्य महामंडळाकडे दिल्यास त्या पुढील 3-4 वर्षात कार्यान्वित करून देशातील पोलाद उत्पादनाला मोठी चालना मिळेल असं फडणवीस यांनी सांगितलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं असं गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहताना समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलंय. ज्येष्ठ पत्रकार लेखक राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराग पाचपोर यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनानं पत्रकारिता साहित्य आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विराग पाचपोर यांचं आज नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानी पहाटे निधन झालं. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. 1952 जन्मलेल्या विराग पाचपोर यांनी आयुष्यभर राष्ट्रहित सामाजिक समरसता आणि वैचारिक प्रबोधन यासाठी कार्य केलं. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा त्यांचा सखोल अभ्यास होता. भारतीय चर्च आणि ख्रिश्चन समाजावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथांना विशेष मान्यता मिळाली. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात 20 जून नागपुरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. हा मोर्चा दीक्षाभूमीत जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात येणार आहे. अनुसूचित जातींच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचं आयोजकांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. अनुसूचित जातींचा समावेश आधीच संविधानाच्या अनुसूचीमध्ये करण्यात आला असून त्यामध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा सामाजिक न्याय तत्वांच्या विरोधात आहे असं आयोजकांनी म्हटलंय. येत्या काही तासात नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसासह वादळाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्या नागपूर गोंदिया अकोला अमरावती वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे तर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे. एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या कारखान्यात अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी होणार. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. 22 जून मतमोजणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाकडे वर्ग करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी संध्याकाळचे 6:15 झालेली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सांजधारा. कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना तृषालीचा नमस्कार. आज 18 जून म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची प्रेरणास्थान असलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा बलिदान दिवस. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 उठावातील ब्रिटिश सैन्याशी मुकाबला करताना ग्वाल्हेर येथील कोटा की सराई येथे त्यांना वीरमरण आले.

श्रोते हो, सामूहिक स्वरात हे देशभक्ती गीत आपण ऐकलात. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म वाराणसीमध्ये 18 नोव्हेंबर 1828 ला

झाला. त्यांच्या बालपणीचे नाव मणिकर्णिका होते. राणी लक्ष्मीबाईंचे बालपण मनू या टोपण नावाने गेले. त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई आणि वडिलांचे नाव मोरोपंत तांबे होते. मणिकर्णिका लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि धाडसी होत्या. त्यांनी तलवारीचे हात, घोडेस्वारी आणि युद्धकलेचे शिक्षण घेतले होते. त्याचप्रमाणे राणी लक्ष्मीबाई यांनी मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्ल खाम नावाची कसरतसुद्धा त्या करायच्या. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या.

0: विशाल ददलानी यांच्या स्वरात अनन्या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती अभिषेक कणखर यांची, समीर सप्तीसकर यांचं संगीत होतं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती.
1: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है.
2: तो ऐसा बोलो ना,
1: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान. ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध की बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
4: भारत सरकार द्वारा खनिज क्षेत्र में किए गए दूरदर्शी सुधार आज भारत की मजबूत नींव बन रहे हैं.
5: इन्हीं प्रयासों को नई गति दे रहा है नेशनल क्रिटिकल मिनरल मिशन. ऊर्जा प्रौद्योगिकियों और सामरिक आवश्यकताओं के लिए आवश्यक क्रिटिकल एवं रणनीतिक खनिजों की खोज को मिल रही है नई दिशा.
4: MECL देश की खनिज आत्मनिर्भरता को सशक्त बनाने हेतु खनिज संसाधनों की खोज एवं मूल्यांकन में महत्वपूर्ण भूमिका निभा रहा है.
6: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के. MECL राष्ट्र निर्माण.
7: नागपूर महानगर पालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा.
8: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.
0: सांसरा या कार्यक्रमात पुनश्च आपलं स्वागत आहे. श्रोतेहो, राणी लक्ष्मीबाई मराठी सरसेनापती तात्या टोपे हे त्यांचे गुरु होते. तात्या टोपे यांनी राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे, बाळासाहेब पेशवे यांना युद्ध प्रशिक्षण दिले होते.

गोष्ट धमाल नाम्याची या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अनुराधा पोडवाल आणि अजित कडकडे यांच्या स्वरात. शंकर वैद्य यांची गीतरचना होती, अशोक पत्की यांचं संगीत होतं. झाशीच्या राणीचं लग्न झाशी संस्थानाचे राजे श्रीमंत महाराजा धीराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाले. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले होते.

आशा भोसले आणि विजयंती लिमये यांच्या स्वरात भुजंग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. शांता शेळके यांची शब्दरचना होती, विश्वनाथ मोरे यांचं संगीत होतं. श्रोते हो, बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून राहणाऱ्या राणी लक्ष्मीबाई प्रत्येक स्त्रीसाठी एक आदर्श महिला आहेत. त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आजच्या युगातील महिलांसाठी आणि मुलींसाठी एक आदर्श आहे. त्यांच्यासारखं आदर्श व्यक्तित्व दुसरं नाही. म्हणूनच भारताच्या कणाकणामध्ये आजही हे नाव कोरलेलं आहे.

सुभेदार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मनीषा बाजी आणि अवधूत गुप्ते यांच्या युगलस्वरात. देवदत्त आणि मनीषा बाजी यांची गीतरचना होती. दिग्पाल लांजेकर यांचं संगीत होतं. राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्याने आजही देशभक्ती ही प्रत्येक भारतीयांच्या हृदयात जिवंत आहे. या महान वीरांगणेला आज आपण विनम्र अभिवादन या कार्यक्रमात करतो आहे. श्रोते हो, मी आपली झाशी नाही देणार हे वाक्य फक्त राणी लक्ष्मीबाईंचे शब्दच नव्हते, तर ते संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याची पहिली ठिणगी होती.

पावनखिंड या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत देवदत्त आणि मनीषा बाजी अवधूत गुप्ते यांच्या स्वरात. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची गीतरचना होती. देवदत्त आणि मनीषा बाजी यांचं संगीत होतं. श्रोतेहो, राणी लक्ष्मीबाई यांच्यावर लिहिलेली सगळ्यात प्रसिद्ध आणि अमर असलेली हिंदी कविता जी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांच्याद्वारा रचित होती, जी आजही भारतातील लोकांच्या हृदयात आहे, आणि कवितेचं शीर्षक झांसी की राणी. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वे तो झांसी वाली राणी थी, वह तो झांसी वाली राणी थी. याबरोबरच आजचा सांसदरा कार्यक्रम इथे संपन्न करीत आहोत.

0: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्प दरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय. हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
0: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
2: सांग तू माझा,
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला,
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी.
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन,
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून.
4: आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती आर्काइव्ज.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आज शहरातील 40 झोपडपट्टी वस्त्यांमध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेदरम्यान साचलेला कचरा, प्लास्टिक, पालापाचोळा आणि अन्य घनकचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. काचीपुरा, नेहरूनगर, सिरसपेठ, मस्टीपुरा, मायानगर, वाठोडा जुनी वस्ती, आंबेडकर नगर आदी परिसरात अंतर्गत रस्ते, सार्वजनिक जागा आणि नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. मनपाचे अधिकारी, कर्मचारी तसंच विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी मोमिनपुरा इथल्या मुस्लिम ई लायब्ररी, संत गुलाबबाबा उर्दू शाळा आणि विनीमाता नगर इथल्या 30 खाटांच्या नागरी सामुदायिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी केली. प्रकल्पांची कामं लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश देत त्यांनी पार्किंग, सोलर पॅनल, मॉड्युलर ओटी आणि नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक आणि उद्यान विकसित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महावितरणच्या नागपूर परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी राजेश नाईक यांनी आज पदभार स्वीकारला. ग्राहकांना दर्जेदार आणि तत्पर सेवा, अखंडित वीज पुरवठा आणि तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यावर विशेष भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शैक्षणिक सत्र 2024-25 उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट छात्रसेना कॅडेट आणि उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कारांसाठी येत्या 6 जुलैपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी विभागप्रमुख किंवा प्राचार्यांच्या स्वाक्षरीसह अर्ज सादर करावेत असं आवाहन कुलसचिव डॉ राजू हिवसे आणि विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांनी केलं आहे. नियमावली आणि अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाक्रेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 क्रमांकावर आहे. शहरातील युवा तबलावादक वेद ढोक याला मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं युवा प्रतिभा प्रोत्साहन मंचातर्फे उस्ताद झाकीर हुसेन स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी हरेंद्र नारायण यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 22 वर्षीय वेद विनय ढोक हा आकाशवाणीचा ग्रेडेड कलाकार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री 8:42 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. इस समय शाम के 7 बज चुके हैं. हमारा अगला कार्यक्रम जय माला बस कुछ ही बलों में.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:42 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना PMVBRY यशस्वी अंमलबजावणीनंतर श्रम आणि रोजगार मंत्रालयातर्फे उद्या दिनांक 19 जून रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एका राष्ट्रीय PMVBRY कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरणद्वारे लाभार्थ्यांना अंदाजे 2400 कोटी रुपयांची प्रोत्साहन राशी वितरित केली जाईल.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीची 11:30 होत आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभरात्री. जय हिंद.